तोखे दिल न ॾियां हा अकल कोन आयुमि, तोखे दिल न ॾियां हा अकल कोन आयुमि, ॾिसी हुसन भुलियूं अखियुनि भुलायुमि, निभाए न सघियसि त वापसि कंदुसि दिल, निभाए न सघियसि त वापसि कंदुसि दिल, ईअं तो चयो हो मूंखे यार पल पल, वॾा आसरा ॾेई तो ऋण में रुलायुमि, तोखे दिल न ॾियां हा अकल कोन आयुमि, सुखियो हुयुसि पर मिठा सुखियो हुयुसि पर मिठा, तो फासायो सॼो लोक मूंखां वरी तो रुसायो, कई तो जेरो खुद जलायुम, तोखे दिल न ॾियां हा अकल कोन आयुम, ॾिसी हुसन भुलियूं अखिन भुलायुम, जोखे पांधन जी न मोहबत सुञातई, जोखे पांधन जी न मोहबत सुञातई, रखे पाण वट जा नफ़रत सुञातई, ग़लती कयम पंहिंजूं निंडियूं फिटायम, तोखे दिल न ॾियां हा अकल कोन आयुम। شارٹ کمرشل بریک ہم تو بھی تم سبھی منجن میں ٹرین کے پروگرام میوزک مستی میں بلیکار تو جن جن دوستن ہانی ہانی اسا کے جوائن کیا ہے تو ان کے اسا بدائیں حالوں تو تام دوتا جی مورو ایف ایم 88 جی ایف ایم نیٹ ورک سمور نیٹ ورک جو تمام اسٹیشن ان وقت اسا کنیکٹڈ ہیں تمام اسا جی ان پروگرام میں بھی شامل تھی سکو تھا بذریعہ ایس ایم ایس کرن جو طریقہ کار ڈاڈو سولو ہے آسان ہے پنج موبائل فون جو رائٹ میسج آپشن میں ہلیا ونجو ایم آر او لکھو اسپیس دیو اسپیس کم پے لکھو پانجو نالو پانجی گوٹھ یا شہر جو نالو لکھی کرے موکلیو اسا نہ 888 تے अगरि तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ तव्हांजा मैसेज जेके ईंदा आहिनि असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, इंटरटेनमेंट में इज़ाफ़ो अची वेंदो आहे, तव्हांजी पसंदि जा सॉन्ग हली वेंदा आहिनि, तव्हांजी खोड़ सारी सजेशन्स अची वेंदियूं आहिनि जेके अगरि तव्हां ॾियणु चाहियो था कि सलाहूं कि मशवरा ॾियणु चाहियो था प्रोग्राम जे मुतालिक़ या असांजा जेके पुराणा लिसनर्स आहिनि जेके तमामु घणे वक़्त खां वठी जी एफ एम नेटवर्क सां कनेक्टेड आहिनि, जेके जुड़ियल रहिया आहिनि, जेके असांजे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में बि शामिल थींदा आहिनि, अगरि उहे बि असांजे प्रोग्राम हिन प्रोग्राम म्यूज़िक मस्ती में शामिल थींदा त मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी। ऐं अहिड़ा सीनियर माण्हू जेकर असांखे मैसेज ज़रिए पंहिंजी सलाह पंहिंजी राय ऐं प्रोग्राम खे बहितर बनाइण जे लाइ अञा वधीक कुझु एफर्ट्स लॻाइणियूं पयूं त उहे तव्हांजे सलाह सां लॻाए सघजनि थियूं, त उहे दोस्तनि खे बि असां चवंदासीं त उहे बि पंहिंजा सलाहूं मशवरा असांखे एस एम एस जे ज़रिए ॾेई सघनि था।

0: हा
1: बिल्कुल बिल्कुल अलाह साईं हर कंहिंखे ॾिसंदो आहे न भाई हर कंहिंखे माना हर कंहिंजी सार अलाह खे लाहिणी आहे त पोइ हिन जे करे चवंदो रहां त जेका बि थींदो आहे सभु भले जे लाइ थींदो आहे।
0: जी जी बिल्कुल।
1: अच्छा मंगरो साहब इहो ॿुधायो तव्हां कहिड़ो गानो ॿुधण चाहियो था?
0: फौजिया सुमिरे जो अथव
1: कहिड़ो?
0: जबरदस्त
1: जबरदस्त गानो आहे, कंहिंजे नाले था करणु चाहियो?
0: हा दोस्त आहिनि नज़ीर बलोचिस्तान, तव्हांजो प्रोग्राम
1: जी जी
0: पठाण खां तटके वारो आहे। गुलाम हैदर फुलको सिकंदर।